0: का होईल?
1: मी विसरय गेलो, मी आग जाई नाही शकत, मी बहुत पाणी प्यास लागतं.
0: एक जे रुको मी पाणी घेईन ना.